Deshnuptik, Lerim Detaining, Tsuzekur Sandambur Langinada, Nogork, Lerim Ning Tsuzekur Sandansa Nungim Moto, Nogor Tsuzen Nektor, Akashwani Tawang, Lerim Banangotsu Yukimbur Nogor Nadache Injiga Singur Tsuzen Nekning Karmachilangche Hindiga Singur Akashwani दिल्ली के रिलेय सन्मितों इंपोर नॉर्थ से नेगनिंग कर्म खलीचीचे लेरिम वंदना का तवंग गुनपक लमदांगास शकन सिक्रिस तुनु नमसे सिर्किम निंग यंगुं सन्मितों इंपोर नोरसुचे सुमचे लेरिम प्रादेशिक संगीत का आसामिस समखशे पापुन सिग्नोरो सनमेतोइंबुर लेरिम मेरी बात नोरसुचे सुमनिंग कर्म खलिचीचे नोरसुचे सुमनिंग कर्म खलिचिक सुमचे लेरिम नारी संगीत कक्षम नदाचे जगदे इंडिया हिंदी फिल्म सम हेमा सरदेसाई सिग्नोरो सनमेतोइंबुर Samini Piche Nirja Hindi film Sama Kavita Seth Singuru Sanmetoimbur Samasung Piche Hichki Hindi film Sama Arijit Singh Singuru Sanmetoimbur Samiji Piche Student of the Year Hindi film Sama Shreya Ghoshal Udit Narayan Ning Vishal Shekhar Basinguru Sanmetoimbur Samung Apache, Lutera, Hindi film Sama, Monali Thakur, Singuru, Sanmetoimbur. Ejik Samudukpuning, Shuktakche, Japtak Hejan, Hindi film Sama, Niti Mohan, Singuru, Sanmetoimbur. Novar Tsuzebliche, Lerim, Mahila Jagat. Tsuzeblikning Karmakhalichiche, Lerim, Ragrang. नॉर्थ सुजे ब्लिकनिंग कर्म कहने लेंगे चे हिंदी का सिंगर सुजे ब्लिकनिंग कर्म कहने चिलेंगे चे इंजी का सिंगर आकाशवाणी ईटानगर के रिले या सनमेतोइंग पर नगर सुजे लेंगे चे मोनपुलेरिम गोदाम नंदर लेरिमा गेसे चेनपो शिवलहसी जेनाओ चंजु चेनमो टुलकु तंजिंग गुर में रिंबुचे सी मनकित का गुरिया ट्रेशे नाओ Desh Sanmechik Thor Muthi Sanmetoimbur. Tsuze Lengengting Karma Khalichiche Na Nitsui Kha Chancho Baning. Shuche Tundrek Rikshung Lerima. Kunjilink Tsorgan Kushab Dorji Tsiring Si Shonke Basha. Monpak Rikshung Namdachit Chaneyayukkor Kalopdangu Sanmetoimbur. Tsuzek Rokning Karmachiche, Lerim Jarokha. None of Tsuzek Rokning Karmakhaliche, Shedon Lerima, PM Shiri, Government Middle School, Kunsek, Loptu, Tsring Somusi, Christonu, Junchak Sumpa, Gangloma, Dolma Khorche, Gyawe Japtan, Tseme Yantan, Marme Monlam, Ningowa Monlam, Sanmetoimbur. Nor Suzen Nisce, Hindiga Singur. Suzen Nisikin Karma, Lengache, Injiga Singur. Akashwani Dilika, Rileya Sanmetoimbur. Lerim Mefile Kawali. Nor of Suzen Nisikin Karma Chiche, Sanmetoimbur. Suzen Nisikin Karma Kali Lengache, Lerim Samudai Git Ebam Git Part. Nor of Suzen Nisikin Karma Kane Lengache, Hindiga Singur. Suzen Nisikin Karma Kane Chiche, Injiga Singur. Akashwani Itanagar Kerilea, Sanmetoimbur. Nonup Suzen Nisikin Karmakhani Langache, Lirim Desh Bhakti Git, Ka Latam Mangeshkar, Singuru Giyongtoip Samathi, Sanmetoimbur. Nonup Suzen Getche, Lirim Purane Hindi Filmi Git, Ka Lange Etangwasi, WhatsApp Gui Yaks Tukde Nangu,